दस पातशाह गुरगद्दी ते बैठे गुरु अमरदास दे वेले ही गुरु रामदास पातशाह ने जिथे